ngai khota ki si thorum tabiri ba marup sing bo adum gi marup hijam chitaranjane taramuk cheri khurum cheri marup sing ngasi di ning thau ka ba nimit oibena marup sing na whatsapp amadi sms ki khothang da tabini nge haiduna khanbirak pa tongan tongan ba manipuri album sei sing budune lak cheri ahan bani lokha cheri be sei si nongre degi taw सौमोंगनेगी तोंपोक चिंखेंगानबा मरुपसिना खनबिरपिसिनी ताविनिंग हेदुना खनबिरग्लिबिसैना संपा बेंदगी मिसना लेकाई कोइगनबा हाइनासे उबिसै ताजगी हेदुना खनबिरग्ली मरुपसिना खनबिरग्लिबिसै खुदोलतमजरी तामिनरसी